तेरी जान विच वसी साडी जान सोनिया, तेरी जान विच वसी साडी जान सोनिया, सानू मिल जा तू एक बारी आन सोनिया, सानू मिल